गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय वाहे गुरु वाहे गुरु जी बोलो वाहे गुरु वाहे गुरु बोलो वाहे गुरु।